को नाही कृपा कर बनवारिया उस मोर थाओ नाही सतलाग सुरारिया कहे नानक कहे